पूजा जी, तप तप है जप बेनता, तेरी अनेको पढ़ाई बहु सिमरत सासत जी, कर क्रिया खट कर्म करंता, से भगत भले जर नानक जी, जो पावे है मेरे हर भगवंता, तू आदि पुरख अपरंपर करता जी, तुझ जीवड़े अवरण कोई, तू जुग जुग एको सदा सदा, तू एको जी तू निचल करता सोई, तुझे आपे पावे सोई वरता जी, तू आपे कर सो होई।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे